0: स्वरूपे
1: नमो राजर्जेश्वरं परम रूपे
0: नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे
1: नमो राजर्जेश्वरं परम वृद्धे
0: नमो शस्त्रपाणे नमो अस्त्रमाणे
1: नमो परमज्ञाता नमो लोकमाता
0: अपेक्षीय परमी अपोगी अपुक्ते
1: नमो जोग जोगेश्वरं परम युक्ते
0: नमो नित नारायणे क्रूर कर्मे
1: नमो प्रेत प्रे देवे सुतर्मे
0: नमो रोग हर्ता नमो राग रूपे
1: नमो शाहं नमो पूपे
0: नमो दान दाने नमो मान माने
1: नमो रोग रोगे नमो तंशनाने
0: नमो मंत्र मंत्रं नमो जंत्र जंत्र
1: नमो इष्ट इष्टे नमो तंत्र तंत्रं
0: सदा सच्चिदानंद सर्वं प्रणासी
1: अनुपे अरूपे समस्तुल निवासी
0: सदा सिद्धदा बुद्धदा वृद्ध कर्ता
1: अतो ऊर्ध्व अर्धं अंगं हर्ता
0: परं परं परमेश्वरं प्रोक्ष पालं
1: सदा सर्वदा से